पंडो ही पंड उपजै पंडे बाज न कोय नानक पंडे बहरा इको सच्चा सोय जित मुख सदा सलाहिए भगरती चार नान।